0: चकर चीन अरबरंजात अरपात नहिंजह
1: रूप रंग रेख पे को कह न सकत के
0: अचल मूरत अनपौ प्रकाश अंतोज कही जय
1: कोट इंद्रां सव सहान गणी जय
0: हे पवन महीप सुर नर सुर नेत नेत बंत ऋण कहत
1: अब सर्व नाम कथे कवन करम नाम बनत सुमत
0: भुजंग प्रयात छंद नमस्सु अकाले नमस्तु कृपाले
2: नमस्तंग रूपे नमस्तंग अनूपे
0: नमस्तंग पेखे नमस्तंग लेखे
2: नमस्तंग काये नमस्तंग जाये
0: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
2: नमस्तंग नामे नमस्तंग गामे
0: नमस्तंग अकर्मंग नमस्तंग तर्मंग
2: नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग
0: नमस्तंग अजीते नमस्तंग पीते
2: नमस्तंग बाये नमस्तंग टाये
0: नमस्तंग अनीले नमस्तंग नादे
2: नमस्तंग छेदे नमस्तंग गादे
0: नमस्तंग अगंजे नमस्तंग पंजे
2: नमस्तंग उदारे नमस्तंग पारे
0: नमस्तंग सुएक नमस्तंग अनेक
2: नमस्तंग पूते नमस्तंग जूपे
0: नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे
2: नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्वेशे
0: नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे
2: नमस्तंग निर्दाते नमस्तंग निर्गाते
0: नमस्तंग निर्दूते नमस्तंग भूते
2: नमस्तंग लोके नमस्तंग सुके
0: नमस्तंग निर्तापे नमस्तंग थापे
2: नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने
0: नमस्तंग अगाहे नमस्तंग बाहे
2: नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे
0: नमस्तंग पूर्वोगे नमस्तंग सुजोगे
2: नमस्तंग रंगे नमस्तंग भंगे
0: नमस्तंग अगम्य नमस्तस्तरम्य
2: नमस्तंग जलाश्रय नमस्तंग निराश्रय
0: नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते
2: नमस्तंग मजबे नमस्तस अजबे
0: अदेशंग अदेशे नमस्तंग अपेसे
2: नमस्तंग निधामे नमस्तंग निर्वामे
0: नमो सर्व काले नमो सर्व दयाले
2: नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे
0: नमो सर्व खापे नमो सर्व थापे
2: नमो सर्व काले नमो सर्व बाले
0: नमस्तस्त देव नमस्तंग पेवे
2: नमस्तंग जन्मे नमस्तंग सुवर्मे
0: नमो सर्व गौने नमो सर्व पौने
2: नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे
0: नमो काल काले नमस्तस्त दयाले
2: नमस्तंग वर्णे नमस्तंग वर्णे
0: नमस्तंग जरारम नमस्तंग कीर्तारम
2: नमो सर्व तंद्रे नमो सत वंदे
0: नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके
2: नमस्तंग रीमे नमस्तंग करीमे
0: नमस्तंग अनंते नमस्तंग महंते
2: नमस्तस रागे नमस्तंग सुहागे
0: नमो सर्व सोखं नमो सर्व पोखं
2: नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
0: नमो जोग जोगे नमो पोग